ते आले गायले आणि जिंकले अशी परिस्थिती आपल्या सर्वांची झालेली आहे. मनापासून पैसे मनापासून आणि सत्य एकमेकांच्या रचने म्हटल्याप्रमाणे हृदयात राहिले. तुमचं गाणं आमच्या सर्वांच्या हृदयात कायम राहिलेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक कौतुक लोकांचे. मी कल्पना जोगरकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया सर्वांच्यावर यावं.